0: Sakar Beats.
1: Sombar te Shukravar.
0: Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: नमस्कार श्रोतनो, शिरी सोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीट्स कार्यक्रमात. मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनो, 9 आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजच्या हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. आज जे श्रोतनो फ्रायडे आहे, आठवड्याभराच्या कामाचा ताण, शाळेतल्या मुलांचा अभ्यास आणि धावपळ आता थोडा वेळ विसरून जा श्रोतनो, कारण वीकेंड सुरू होत आहे. तेव्हा या क्षणी वीकेंडचे स्वागत करूया आनंदाने. कार्यक्रमाची सुरुवात.

मित्रांनो, आज 11 सप्टेंबर आहे, म्हणजेच आपल्या मराठी आणि हिंदी मूवी सृष्टीतला आपल्या तालावर नाचवणाऱ्या अजय अतुल यांच्या लाडक्या जोडीतील अतुल गोगावले यांचा वाढदिवस. तेव्हा श्रोतनो, त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया.

वेगळ्या श्रोत्यांनो शिरीसोबत आपण आहात त्या रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात परत एकदा तुमचे स्वागत. श्रोत्यांनो आज आहे फ्रायडे, उद्यापासून वीकेंडची सुरुवात होत आहे. अँड त्या श्रोत्यांनो हा वीकेंड आपल्या सर्वांसाठी

खूपच खास आहे शोधणूक, कारण घरोघरी आणि मंडळात सगळीकडे एकच लगबग सुरू आहे. येत्या सोमवारी आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा येत आहे. 14 सप्टेंबरला यंदाची गणेश चतुर्थी आहे शोधणू, आणि सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची तयारी अगदी जोरात सुरू झाली आहे. सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे शोधणू. तेव्हा या क्षणी अशा या भक्तिमय वातावरणात ऐकूया काही गणेश गीते, याचा आस्वाद घेऊया.

0: Sakar Beats.
1: Sombar te Shukravar.
0: Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: वेलकम बॅक श्रोतनु श्री सोबत आपण आहात ते रेडिओ मनोरंजन वर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी परत एकदा तुमचे स्वागत करतो. श्रोतनु 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. फॉर नाऊ श्रोतनु कार्यक्रम चालू ठेवूया, ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे तेव्हा आमची साथ देत राहा. कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत आजच्या हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या, आजच्या या सकाळचा आनंद घ्या आमच्यासोबत. विथ द नेक्स्ट ट्रॅक श्रोत्यांनो तेव्हा याचा आस्वाद घ्या. अँड कीप ट्युनिंग, श्रीसोबत सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे.

श्रोतनु मघाशी सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम चालू आहे सगळीकडे. वातावरणात श्रोतनु एक वेगळीच प्रसन्नता आहे. अशा या वातावरणात बाप्पाच्या स्वागतासाठी परत एकदा एक झाकरी गीत अँड श्रोतनु याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या अनेक अनेक शुभेच्छा. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.